0: ಫೋನ್ ಪಾಯಿಂಟ್ ಸಂಘ ಸದೈ ರಿವಾರ್ಡೆಡ್.
1: ಹಲೋ
2: ಹಜೂರ್, ನಮಸ್ಕಾರ.
1: ಹಲೋ
2: ನಮಸ್ಕಾರ ಕಾಕಾ, ಸುನ್ನು ಭಯನ.
1: ಹಲೋ ಹಲೋ ಹಲೋ, ಅಲ್ಲಿ ಠುಲು ಸ್ವರಲ್ಲಿ ಬೋಲಿಸ್ ನ. ಖೈ ಕು ಬೋಲೆಗೊ, ಮೈಲಿ ಕೈ ಭರೇ ಪಾಯಿನ.
2: ಹಜೂರ್ ಕಾಕಾ ನಮಸ್ಕಾರ, ಮ ಭತೀಜ್ ಬೋಲೆಗೊ, ಭತೀಜ್ ಸುನ್ನು ಭಯನ.
1: ಏ ರಾಮು, ಹೇರ್ನ ಮೇರ ತ ಕಾನ್ ಸಮಸ್ಯಾ ಭಯರ ತಿತಿ ರಾಮ್ರೋಸಂಗ ಸುನ್ನೆ ಮೆಸೇಜ್ ಪಾವುದಿನ.
2: ಓ, ಯೇ ಕುರಾ ಭನ್ನಲೈ ಫೋನ್ ಗರೆಗೊ ಕಾಕಾ. ಅಲ್ಲಿ INF ಹರಿಯೊ ಖರ್ಕ ಅಸ್ಪತಾಲ್ ನ ಕಾನ್ಕು ಉಪಚಾರ ಕೇಂದ್ರ ಖುಲೆಗೊ ಛ. ಕಮ್ ಮೂಲ್ಯಮೈ ಉಚ್ಚ ಸ್ತರ ಸೇವಾ ಪಾವನ ಸಕಿಂಚ. ತೇ ಗಯರ ಕಾನ್ ಜತಾನುಸ್ ಭನ್ನಲೈ ಫೋನ್ ಗರೆಗೊ.
1: ಅನಿ ಹಾಮಿ ಕಾನ್ ಕಮ್ ಸುನ್ನೆಲೈ ಪನಿ ಉಪಚಾರ ಹುಂಚ ತ ಭತೀಜ್?
2: ಹುಂಚ ಕಾಕಾ, ಹುಂಚ. ಕಾನ್ ಪಾಕೆಕೊ, ಕಾನ್ ದುಖೆಕೊ, ಕಾನ್ ನಸುನ್ನೆ ವಾ ಕಮ್ ಸುನ್ನೆ, ಕಾನ್ ಕರಾವನೆ ಚಿಲಾವನೆ, ಕಾನ್ ಡಮ್ಮ ಹುನೆ, ಕಾನ್ಕು ನಜಿಕ್ ಸುನ್ನಿನೆ ವಾ ಗಿರ್ಖಾ ಪಲಾಯಕು ಛ ಭನೆ ಪನಿ ಉಪಚಾರ ಹುಂಚ.
1: ಲ ಯೊ ಕುರಾ ಚೈ ಗಜ್ಜಲ್ ಸುನಾಯ ಭತೀಜ್. ಮ ಯೊ ಕುರಾ ಟೋಲ್ ಸಿಮಿಕ್ ತಿರ ಪನಿ ಭನಿ ಹಾಲ್ಚು.
3: INF ನೇಪಾಲ ಹರಿಯೋ ಖರ್ಕ ಅಸ್ಪತಾಲ್ ತಥಾ ಪುನಃಸ್ಥಾಪನಾ ಕೇಂದ್ರ ಪೋಖರಾ 15 ನಯಾ ಗಾಂವ್. ಫೋನ್ 061 433 342 433 640.
4: पर्यटकीय नगरी पोखरामा मेट्रो सिटी हस्पिटल प्राली सिर्जना चोक पोखराले विभिन्न किसिमका विशेषज्ञ चिकित्सक सेवाहरूको उपचार ल्याएको जानकारी गराउँदछौ.
5: हाम्रा सेवाहरू:
4: हार्ट जोड्ने, नसा तथा मेरुदण्ड रोग,
5: जनरल सर्जरी, सबै प्रकारका अपरेशन सेवा,
4: मृगौला तथा मूत्र रोग, युरो सर्जरी,
5: पेट, छाती, मुटु, थाइरोइड तथा मधुमेह रोग,
4: न्युरो सर्जरी सेवा,
5: बाल रोग,
4: नाक कान तथा घाँटी रोग,
5: मानसिक तथा स्नायु रोग,
4: प्रसूति तथा रोग,
5: छाला, यौन तथा कुष्ठ रोग,
4: नेत्र रोग,
5: दाँत तथा मुख रोग,
4: क्यान्सर रोग, दूरबीन र लेजर प्रविधि प्रयोग गरी गरिने विभिन्न अपरेशनहरू, अत्याधुनिक माइक्रो डिभाइडर प्रविधिद्वारा नाक कान तथा घाँटी रोगको अपरेशन,
5: 24 घण्टा एम्बुलेन्स, इमर्जेन्सी, अत्याधुनिक प्रयोगशाला तथा फार्मेसी सेवा,
4: सुविधा सम्पन्न ICU सेवा,
5: डिजिटल एक्सरे,
4: सिटी स्क्यान सेवा,
5: भिडियो एक्सरे, इको कार्डियोग्राफी,
4: इन्डोस्कोपी, ECG, EEG, PTA,
5: फिजियोथेरापी, युरोफ्लोमेट्री,
4: केमोथेरापी,
5: सुरक्षित गर्भपतन सेवा,
4: होल बडी चेकअप, हेल्थ प्याकेज.
5: मेट्रो सिटी हस्पिटल प्राली, पोखरा 8 सृजना चोक कास्की.
4: फोन 061 572 648 572 849.